0: ಜಗದ್ ವಿಘ್ನ ವಿನಾಶಕ ಜನ ಸಿದ್ಧದಾಯಕ ಮಂಗಲಂ ಗಣೇಶ ದೇವಾಹು ದೇವ ಗಣಪತಿ ದೇವ
1: ಮಂಗಲಂ ಗಣೇಶ
0: ದೇವಾಹು ದೇವ ಗಣಪತಿ ದೇವ.
2: अभी आप सुन रहे थे देव फिल्म का यजीत अभिजीत की आवाज है। अब समय हो चला है आपसे विदा लेने का। अपनी दोस्त मनीषा को दीजिए अनुमति। नमस्कार।